हे अच्युत हे पार ब्रह्म अविनाशी अगनाश हे पूर्ण हे सर्वमय दुख भंजन गुणदास।

हरका सदा जाचो देहो प्रवतरणी तरा संसार रोगी नाम दारू मैल लागै सच बिना गुरवाक निर्मल सदा चानन नित साच तीर्थ मजना साच न लागै मैल क्या मल धोइयै गुण है हार परोय किसको रोइयै विचार मारै तरै तारै उल्ट जोण ना आवै आप पारस परम ध्यानी साच साचे पावे आनंद अनदिन हरख साचा दुख किल विख पर हरे सच नाम पाया गुर दिखाया मैल नाही सच मने।